0: मर जा
1: आज लता नहीं हो आज लता नहीं हो
0: दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा दे दे दा द